तेरे अनेक, तेरे अनेक पढ़ें बौ सिमरत शास्त्र जी, कर क्रिया खट कर्म करंता, से भगत भले जन नानक जी, जो भावें मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर ना कोई, तू जुग जुग एको सदा सदा, तू एको जी, तू निचल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करें सोई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई।